आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान। राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन। राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार। पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार। नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1580 रुपयांचा भाव निश्चित। आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले। पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं। यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते। कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं। त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला। पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे। पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला। परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं।

0: पुष्प आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
1: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग एथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे, मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे। हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल। गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता। कांद्याचे भाव कोसळल्याने नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन होत होती। रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1,300 ते 1,350 पर्यंत पोहोचला होता। त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1,580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं। नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीष हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे। मनीष हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती। दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली। याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली। वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली। राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं। काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून

0: नावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकण्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदतकार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: जी हाँ, गाते रहिए, मुस्कुराते रहिए और अपनी प्रभात को गोल्ड सुप्रभात बनाते रहिए. जुड़े रहिए आकाशवाणी दिल्ली के FM गोल्ड चैनल के साथ.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, 100.1 MHz वर आपण ऐकत आहात FM गोल्ड वाहिनी। आज आपण 10 ते 1 या वेळामध्ये मनस्पर्शी युवा तरंग आणि रंजक सफर या तीनही कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत। पण आजची सुरुवात करूया या सुंदरशा गाण्यांनी।

मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये मी आपला रेडिओ सखा अमेय आपलं स्वागत करतो. आज मनस्पर्शीमध्ये आपण बोलणार आहोत गुरु शिष्य या नात्याविषयी. हो, गुरु आणि शिष्य यांचं नातं या नात्याची परंपरा आपल्या संस्कृतीचा एक मूल घटक आहेच, परंतु काळानुरूप त्याच्यामध्ये झालेले बदल आणि त्यामध्ये काय काय स्थित्यंतरं आली आणि आज AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि गुगल गुरु या काळामध्ये हे नातं कसं बदललं आहे याविषयी आज आपण बोलणार आहोत. म्हणजे बघा ना, पूर्वी गुरु म्हणजे फक्त शिक्षक नव्हता, तो मार्गदर्शक होता, संस्कारकर्ता होता आणि विशेष म्हणजे आयुष्य घडवणारा दीपस्तंभ होता. आणि शिष्य म्हणजे हा काही फक्त परीक्षार्थी नव्हता, श्रद्धा, समर्पण आणि शिकण्याची तळमळ असलेली ती एक व्यक्ती होती किंवा ती एक वृत्ती होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण आजच्या डिजिटल युगामध्ये हे नातं बदलतं आहे का, की त्याचा अर्थच पूर्ण बदलून गेला आहे? ऐकणार आहोत आजच्या मनस्पर्शीमध्ये. ऐकूया हे गाणं.

गुरु शिष्य परंपरेबद्दल आपण बोलतो आहे, म्हणजे आपली परंपरा काय सांगते? गुरुकुल पद्धतीमध्ये पूर्वी विद्यार्थी गुरूंच्या घरी राहत तिथे शिक्षा ग्रहण करण्याबरोबरच तिथे गुरूंच्या आश्रमाची देखभाल करणं, गुरूंची सेवा करणं, गुरुबंधूंची सेवा करणं हा संपूर्ण उपक्रम आणि ज्ञानार्जन करणं. बरं, त्या काळी देखील विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, विद्यार्थ्याचा कल आणि त्याच्या अंगी असणारी वैशिष्ट्य यानुसार त्याला शिक्षण दिलं जायचं. एक ज्याला आपण म्हणतो बेसिक शिक्षण दिल्यानंतर त्याला ज्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे त्या विषयाचं शिक्षण त्याला दिलं जायचं. आणि हे शिक्षण काही फक्त ग्रंथांपुरतं किंवा पुस्तकापुरतं मर्यादित नव्हतं, तर त्याचं व्यावहारिक उपयोजन, जीवनशैली, मूल्य, व्यक्तिमत्व विकास या सगळ्या गोष्टींवर भर दिला जायचा. म्हणजेच खऱ्या अर्थाने गुरु हा मार्ग दाखवणारा दीपस्तंभच होता, नाही का? याबद्दल आणखीन जाणून घेणार आहोत, आणखीन बोलणार आहोत. आधुनिक शिक्षण पद्धती आणि आधुनिक हे नातं कसं आहे याविषयीही बोलणार आहोत. ऐकूया हे गाणं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू.
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर. बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAI डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाउनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
4: आपण बोलतो आहे गुरु शिष्य परंपरेविषयी आणि ही परंपरा कशी होती याविषयी आधी सांगितलं. आत्ता आधुनिक काळामध्ये शिक्षण अधिक डिजिटल झालं आहे, व्यावसायिक झालं आहे. ऑनलाईन क्लासेस, AI या सगळ्यामुळे माहिती ही खूप सहज उपलब्ध आहे. पण यामुळे भावनिक जो धागा आहे गुरु शिष्यामधला तो कुठेतरी कमी झाल्यासारखा दिसतो. पण आज विद्यार्थी शिक्षकांना अतिशय मोकळेपणाने प्रश्न विचारतात, चर्चा करतात. हा सकारात्मक बदलही आहे. म्हणजे भीतीवर आधारित नात्याऐवजी संवादावर आधारित हे नातं जे आपल्या परंपरेनेच आपल्याला दिलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीने आपण जपतो आहे. यानंतर गाणं ऐकूया आणि त्यानंतर एक जातक कथा आपल्याला सांगणार आहे. ऐकत रहा 100.1 MHz वर FM गोल्ड वाहिनी.

गुरु शिष्य परंपरेविषयी आपण बोलतो आहे. एक जातक कथा आपल्याला सांगतो. एकदा भगवान बुद्धांचे शिष्य आनंद हे सतत त्यांच्याबरोबर असायचे, त्यांच्याबरोबर तीर्थाटन करायचे. एकदा असंच एका ठिकाणी थांबलेलं असताना आनंदनी विचारलं, गुरुजी चांगल्या सहवासाचं आयुष्यात काय महत्त्व आहे? त्यावर बुद्ध म्हणाले, आनंद चांगला सहवास हा अर्धा नाही तर संपूर्ण आध्यात्मिक जीवन आहे. चांगल्या सहवासामध्ये राहणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच सहवासात राहणारी व्यक्ती तिचं मन चांगलं असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जसं परिसाच्या सहवासात राहून लोखंडाचं सोनं होतं, तसंच एखाद्या सडक्या आंब्याबरोबर राहून अख्खी आंब्याची पेटी ही पूर्णपणे सडून जाऊ शकते. हे सहवासाचं महत्त्व आहे. त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये सहवास निवडताना अशा व्यक्तींचा सहवास निवडावा ज्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल आणि त्यांच्या आदर्शांवर, त्यांच्या मूल्यांवर आपण मार्गक्रमण करू शकू. खरोखर योग्य गुरु वा मार्गदर्शक याचा जर सहवास लाभला तर आपलं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. आत्ता आपण मन माझे चपळ ऐकलं,

गुरुनी हाच संदेश दिलेला आहे की मन आवरलं की बाकी सगळ्या गोष्टी प्राप्त करणं हे सहज सोप्या. ऐकूया या पुढचं हे गाणं.

0: मनस्पर्शी कार्यक्रम चालू आहे. मी आपला रेडिओ सखा आर जे आमेय आपल्याशी संवाद साधतो आहे गुरु शिष्य या नात्याविषयी, या नात्यामध्ये आलेल्या स्थित्यंतराविषयी. जसं मी म्हटलं की आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये शाळा महाविद्यालयं ही ज्ञानाची केंद्र बनलेली आहेत, त्याचबरोबर इंटरनेट म्हणजे डिजिटल युगामध्ये इंटरनेट, AI, ChatGPT यांसारखी माध्यमं ही माहितीची केंद्र बनलेली आहेत. मी जाणीवपूर्वक हे शब्द वापरले ज्ञानाचं केंद्र आणि माहितीचं केंद्र, कारण गुगलवरती आपल्याला माहिती मिळू शकते पण त्या माहितीपासून नेमकं काय करायचं, त्याचा उपयोग कसा करायचा, त्याचं उपयोजन कसं करायचं याचं ज्ञान मात्र गुरुच देतो. एक खूप सुंदर वाक्य आहे, मी बऱ्याचदा ते वापरतो की गुरु नेमकं काय करतो, तर तो कलेचं ज्ञान देतो आणि ज्ञान आत्मसात करण्याची कला शिकवतो. कारण ज्ञान हे कुठेही बाहेर नसतं, ते आतून बाहेर यायला लागतं. बरोबर की नाही?
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू.
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर. बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TIAI डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
4: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
5: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: नमस्कार, मी इला भाटे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: गुरु शिष्यांच्या नात्याविषयी आपण बोलताना अजून एक गोष्ट मला आठवते। बऱ्याचदा असं होतं की इंटरनेटमुळे विशेषतः हल्ली असं बघितलं जातं की सगळं तर गुगलवर मिळतं आहे, मग गुरु का असावा किंवा शिक्षक का असावेत किंवा काय त्यांची भूमिका नेमकी काय आहे। एका गावामध्ये ना एक विद्यार्थी होता आर्यन नावाचा, अत्यंत हुशार, पण थोडासा त्याला अहंकार होता की आज इंटरनेटवर सगळं मिळतं आहे, मग गुरुजींची गरज काय। त्याचे शिक्षक मात्र शांत स्वभावाचे होते। ते नेहमी म्हणायचे, ज्ञान मिळवणं सोपं आहे पण शहाणपण मिळवायला माणूस लागतो। पण आर्यन त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष नाही द्यायचा। एकदा शाळेत विज्ञान प्रदर्शन होतं, आर्यननी इंटरनेटच्या माध्यमातून एक उत्कृष्ट असा प्रोजेक्ट तयार केला आणि त्याला खात्री होती की त्याला प्रथम क्रमांक मिळणार। पुढे काय झालं ऐकूया या गाण्यानंतर।

0: आपण गुरु शिष्य परंपरेबद्दल बोलतोय आणि आर्यन याची गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो. तर आर्यननी प्रोजेक्ट केला इंटरनेटवर बघून, अतिशय उत्कृष्ट प्रोजेक्ट केला आणि त्याला हा 100% आत्मविश्वास होता, किंवा आगाऊ आत्मविश्वास आपण म्हणू शकतो, की त्याला पहिला क्रमांक मिळेल. परंतु आयत्या वेळेला झालं असं की प्रदर्शनाच्या दिवशी अचानक त्याच्या प्रोजेक्टमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि तो बिघाड झाल्यामुळे तो घाबरला. त्याला कळतच नव्हतं की याच्यावर मात कशी करायची किंवा या आलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं कसं, कारण ते त्याला इंटरनेटवरही मिळालं नाही. त्यावेळी त्याचे सर त्याच्याजवळ आले, शांतपणे म्हणाले, प्रोजेक्ट बंद पडला म्हणून ज्ञान संपत नाही, तू काय शिकलास हे महत्त्वाचं, स्क्रीनवर काय दिसतंय ते राहू दे रे. सरांनी त्याला काही प्रश्न विचारले, आर्यननी त्याच्या त्याच्या शब्दात उत्तर द्यायला सुरुवात केली, परीक्षकही तिथे आले. काय झालं पुढे ऐकूया त्यानंतर.
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड वाहिनीवर मनस्पर्शी कार्यक्रम चालू आहे. मी आपला रेडिओ सखा अमेय आपल्याशी गप्पा मारतोय. गुरु शिष्य परंपरेचं बदलतं स्वरूप यावर आपण बोलतोय आणि आर्यनची गोष्ट चालू आहे. आपण गोष्टीमध्ये इथपर्यंत पोचलो होतो की आर्यन प्रोजेक्ट बंद पडला म्हणून हतबल झाला, पण तिथे त्याच्या शिक्षकांनी त्याला उभारी दिली, त्याला प्रश्न विचारले, परीक्षक तिथे आले, परीक्षक प्रभावित झाले, आर्यनला बक्षीस मिळालं नाही, पण सर्वांच्या कडून त्याच्या समजुतीचं, समजूतदारपणाचं आणि प्रसंगावधानाचं कौतुक केलं गेलं. त्या दिवशी पहिल्यांदा आर्यनला जाणीव झाली, गुगल माहिती देऊ शकतं पण संकटकाळी उपयोगी पडतो तो गुरुच, नाही का?

श्रोते हो, मनस्पर्शी कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. वेळ झाली निरोप घ्यायची, पण गुरु शिष्य संवाद, गुरु शिष्य नातं यांच्याविषयी आपण बोलत आहोत. आणि आपण आर्यांची गोष्ट ऐकली, आपण एक जातक कथा ऐकली, एकंदरीतच या संपूर्ण संवादाचं सार आपण असं म्हणू शकतो की काळ बदलला, परिस्थिती बदलली, तरी देखील गुरु किंवा गुरुजी, या गुरुजी शब्दाची फोडसुद्धा इतकी सुंदर आहे ना, गुण रुजवणारा जीवात्मा म्हणजे गुरुजी. आणि हा एखादा एखादी व्यक्ती, मग ती कोणीही असू शकते, त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे शिक्षणच घेतलं पाहिजे असं काही नाही. पण आयुष्यातल्या अशा वेळी जिथे तुम्ही प्रश्नांनी पूर्णपणे वेढून गेला आहेत किंवा जिथे तुम्ही अडखळलाय, अडकलायत, आणि अशा वेळी जी व्यक्ती, जो विचार तुम्हाला ती अडचण सोडवायला मदत करतो किंवा त्या अडचणीतून बाहेर काढायला मदत करतो, तो मला वाटतं गुरु असतो. आणि काळ बदलला, कितीही पुढे गेला तरी देखील गुरु यांचं महत्त्व आणि मार्गदर्शन हे आपल्या आयुष्यातनं कधीच कमी होणार नाही. आणि गुरु हा कायम गुरुस्थानीच राहील. ऐकूया हे छानसं गाणं, म्हणता येणार नाही, गुरुस्तुती आहे, कारण शेवटी परमात्मा हा गुरुरूपीच आहे.

0: कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तन्वी हर्बल्स तन्वीशता टॅबलेट्स. आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्वीशता आरोग्य सल्ला. आज आपल्याला आरोग्य सल्ला देणार आहेत तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे.
2: नमस्कार श्रोते हो, मी तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आपलं मनापासून स्वागत करते. निरोगी राहण्यासाठी, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तीस्फूर्तीसाठी रोज घ्या बेस्ट टॉनिक 2 तन्वीशता टॅबलेट्स. खाणं नीट तर आरोग्य नीट, म्हणून तर तेलातुपाचं योग्य वंगणही आहारात हवं. गॅसेस, अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून रोज घ्या डायजेस्टिव्ह वातशांती टॅबलेट्स. सतत सर्दी कफाचा त्रास असेल तर जेवण झाल्यावर फळं खाऊ नका. संध्याकाळी फळं खा आणि सर्दी घसादुखी असेल तर संथ कफ आणि खोकला आणि घुरण्यावर घ्या तन्वी ज्येष्ठा टॅबलेट्स. वाढीच्या वयात मुलांना पोळी भाजी आमटी भात असं पौष्टिक घरगुती जेवण द्या. मुलांचे मित्र बना आणि त्यांना द्या अश्वयष्टी टॅबलेट आणि स्टुडंट्स टॉनिक ओजसा टॅबलेट. सुडौल बांध्यासाठी रोज घरचा केर काढला, लादी पुसली, खाली बसून मांडी घालून जेवायला बसलं तरी पुरेस आहे. सोबत फिटनेससाठी रोज घ्या स्वीट स्लिम टॅबलेट. एखादा तरी सोन्याचा दागिना अंगावर जरूर घाला आणि त्वचेला द्या सोन्याची झळाळी. त्याबरोबर रोज घ्या जनरल टॉनिक शतजीवंती टॅबलेट. च्यवनप्राशचा आगळं वेगळं रूप म्हणजे नैसर्गिक हर्बल तन्वी प्राशम. पाण्यात घालून रोज हर्बल कोल्ड्रिंक तन्वी प्राशम प्या आणि फिट राहा. फिशर स्पाईसचा त्रास असणाऱ्यांनी रोज सुरणाची भाजी खा, भरपूर पाणी प्या आणि रोज घ्या तन्वी त्रिफळासत्व आणि तन्वी ज्येष्ठा टॅबलेट. आपल्या मुलांना जेवण नीट चावून खायला शिकवा. नुसतं अन्न गिळलं तर आतड्यात कुजून जंतांचा त्रास होतो. त्यासाठी रोज रात्री घ्या तन्वीची वर्मेक्स टॅबलेट. बॉडी शेपअप करायला आणि अंगदुखी गुडघेदुखीवर केतकी आणि तन्वी तिला पेन ऑइलचा मसाज करा. सकाळी उठल्यावर गोड टूथपेस्ट ऐवजी चिमूटभर धवलदंती पावडरने ब्रश करा आणि दातांचं आरोग्य उत्तम ठेवा. केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचंय, मग पौष्टिक आहार, शांत झोप, आनंदी मन हवं. तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि सोबत केस धुवायला वापरा तन्वी अँटी डँड्रफ हेअर वॉश लोशन आणि बघा केसांचं आरोग्य कसं उत्तम राहतं. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज केशबला तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा जास्वंजॉय पावडरचा आणि कोंडा असेल तर डँड्रफेंट पावडरचा लेप लावा. केस गळणं, केस पिकणं यावर रोज घ्या तन्वी शता तन्वी प्राशम. केसांना लावा केशकल्पिनीचा लेप आणि केशकीर्ती लोशनने केस धुवा. आपला चेहरा असतो आपल्या सौंदर्याचा आरसा, याचं जतन करण्यासाठी रोज लावा तन्वी स्किन क्रीम आणि चेहरा ताजा तवाना टवटवीत ठेवा. गालावर गुलाब फुलण्यासाठी रोज घ्या तन्वी गोरेक्स टॅबलेट आणि पिंपल्स रुक्षतेवर निस्तेज त्वचेला तन्वी स्किन लोशन लावून चेहरा तेजस्वी ठेवा. त्वचेचं कालवण्यापासून संरक्षण करायचं असेल तर रोज लावा सुगंधी तन्वी गंधा फेस पावडर आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा. अंडर आय सर्कल्स तळपायाच्या 10 तन्वी सॉफ्ट घृत क्रीमचा मसाज करा आणि चेहरा त्वचा बनवा रेशम रेशम. पायाच्या भेगा, खाज, काळे डाग, अलर्जीवर उपटन जॉय लोशनने त्वचा धुवा, त्वचा निरोगी तेजस्वी बनवा. उज्ज्वल नितळ मुलायम त्वचेसाठी रोज तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि रोज पपई जॉय लोशनने चेहरा धुवा आणि आकर्षक दिसा. वृक्ष निस्तेज अलर्जिक त्वचा असेल तर कुकुंबर जॉय लोशनने चेहरा धुवा आणि चेहरा बनवा सॉफ्ट सॉफ्ट. पिंपल्स काळ्या डागांवर पिंपल टोन पावडरचा लेप लावा. काळवणलेल्या त्वचेला कनका लेप लावून उज्ज्वल बनवा आणि सोबत घ्या तन्वी शता आणि तन्वी प्राशम. कापणे भाजणे जखमेवर लिप बाम किशन मलम लावून त्वचा तेजस्वी ठेवा आणि डोकेदुखी गुडघेदुखीवर तन्वी ऑइनमेंट लावा. त्वचा नितळ मृदू मुलायम राहण्यासाठी वृक्ष निस्तेज त्वचेला केसांना लावा अलोवेरा जॉय पावडरचा लेप. डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा हे तन्वी संचालक आणि सर्व तन्वी पॅनल डॉक्टर्स घंटाळी ठाणे आणि दादर इथल्या तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये रोज फ्री चेकअपसाठी हजर असतात. तेव्हा तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येवर आजच आपल्या तन्वी डॉक्टरांचा मोफत सल्ला घ्या. न चुकता तन्वी पुस्तिका वाचा जी मोफत आहे आणि त्याचबरोबरीने सर्व तन्वी प्रॉडक्ट्स केमिस्टकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुद्धा www.tanviherbals.com वर तुम्ही खरेदी करू शकता.
0: तन्वी हर्बल क्लिनिक, रोज फ्री चेकअप. डॉक्टर मानसीस तन्वी क्लिनिक 9833683021. डॉक्टर रुचाज तन्वी क्लिनिक 9082911530. तन्वी दादर क्लिनिक 9833683621. तन्वी हर्बल्स ऑफिस 9820075813.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते तन्वी हर्बल्स, तन्वी शता टॅबलेट्स।
3: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे।
4: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे।
3: आपण ऐकतोय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा।
5: 100.1 MHz वर FM गोल्ड वाहिनी आपण ऐकत आहात। मी आपला रेडिओ सखा RJ अमेय आपल्याशी संवाद साधतोय। वेळ झाली युवा तरंग कार्यक्रमाची। आज युवा तरंग कार्यक्रमामध्ये आपण एक विशेष व्यक्तीला इथे बोलवलेलं आहे आणि त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत, हे सगळं करणार आहोत। पण त्याआधी सुरुवातीला ऐकूया हे छानसं गाणं।

श्रोते हो, आता मी म्हटलं तसं एका विशेष व्यक्तीला आपण आज स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे आणि सर्वप्रथम त्यांचा परिचय करून देतो. पंकज आठवले

0: एक बहुआयामी व्यक्तिमत्व, प्रसारमाध्यम, क्रीडा समालोचन, शिक्षण आणि उद्योजकता या सर्वच क्षेत्रांमध्ये पंकजनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। गेल्या 2 दशकांहून अधिक काळ ते आकाशवाणीशी जोडले गेलेले असून रेडिओ जॉकी, क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली। ICC क्रिकेट स्पर्धांपासून प्रो कबड्डी लीग पर्यंत विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी समालोचन केलंय। एक प्रशिक्षक, लेखक आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून पंकजनी क्रीडा, मीडिया आणि संवाद कौशल्य या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिला आहे। आज आपण त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत। तरुणांना क्रीडा क्षेत्रातील करिअरची संधी हा आज आपला विषय। पंकज, तुझं स्वागत आपल्या स्टुडिओमध्ये।
1: डॉक्टर अमे, अनेक अनेक धन्यवाद। खरंच म्हणजे असं झालं ना की अनेक वर्ष मला त्या बाजूला बसायची सवय होती, आता मी या बाजूला आहे, पण तरीही श्रोत्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि खरंच बरं वाटतंय स्टुडिओमध्ये परत आल्यावर।
0: बरोबर पंकज, मला वाटतं आपण सुरुवात करूया। तुझा हा जो प्रवास होता आकाशवाणीचा आणि क्रीडा समालोचनाचा, त्यानंतर ट्रेनिंग आणि मग एंटरप्रेन्युअरशिप, या सगळ्यामध्ये तू जो हा वावर केलेला आहेस एवढा, त्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांग आणि मग मी प्रश्नांकडे वळतो।
1: अमे, होतं कसं माहिती का की आपण आयुष्यात बरीच स्वप्न बघतो की आपल्याला असं करायचं तसं करायचं, पण माझ्यासोबत असं घडलं की मी बेसिकली इंजिनियर आहे, त्यामुळे इंजिनिअरिंग करायचंच होतं, आमच्या घरचा व्यवसाय सुद्धा होता, त्यामुळे ते करता करता, पण मी सोबत व्यवसाय क्रिकेट सुद्धा खेळायचो, ते करता करता मी 2002 साली चुकून आकाशवाणीची ऑडिशन दिली आणि इथे रेडिओ जॉकी म्हणून मला बोलवण्यात आलं। आणि बोलण्यास काही तक्रार नाही आहे किंवा बोलायची काही अशी असा प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे मी आर्जिंग करू लागलो, क्रिकेट खेळतो म्हणून मी माझ्या आर्जिंगमध्ये त्याचा उल्लेख सतत करायचो, विज्ञानाबद्दल, टेक्निकॅलिटीजबद्दल बोलायचो। त्यामुळे आमचे इकडचे प्रोड्युसर जे होते ते म्हणाले की तुला तर क्रीडा क्षेत्रात बरंच काही माहिती आहे, म्हटलं हो, मग तू कॉमेंट्री कर। मग मी कॉमेंट्रीची ऑडिशन दिली आणि 2004 सालापासून मी आकाशवाणी आणि त्यानंतर टेलिव्हिजन आणि बऱ्याच क्षेत्रांमध्ये मी समालोचनसुद्धा करतोय। तर माझं असं झालं की माझं व्यक्तिमत्व कसं माहिती का की एखाद्या क्रिकेटच्या संघामध्ये मिडल ऑर्डरमध्ये जो ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू असतो ना, ज्याला गोलंदाजी आणि फलंदाजी सगळंच करावं लागतं, त्या प्रमाणे माझं व्यक्तिमत्व असल्यामुळे मी या बऱ्याच गोष्टी करू शकलो आणि हळूहळू करत करत एक एक करत बऱ्याच गोष्टी येत गेल्या, तर त्याचा नक्कीच मला फायदा झाला। आणि माझं जे टेक्निकल बॅकग्राऊंड, माझं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड आणि मीडिया बॅकग्राऊंड ह्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये जे काही मी काही करू शकलो ते घडलं।
0: वा सुंदर। आणि यातल्या काही प्रवासामध्ये तुझ्या, मीही तुझ्यासोबत होतो,
1: अगदी बरोबर,
0: तर माझ्यासाठीही ती इन्स्पिरेशन होतं। विशेषतः मस्त रेडिओमध्ये आपण
1: पहिल्यांदा
0: भेटलो विद्यापीठात, आणि त्यानंतर तेव्हा मी रेडिओवर ते कार्यक्रम इथेही करत होतो युववाणीसाठी। आजचा विषय पंकज मी अशासाठी घेतलाय की सगळ्यांनाच काही खेळाडू होता येत नाही, किंवा प्रत्येक जणाला वाटत असतं की आपण एक खेळाडू होऊन आपल्या देशासाठी त्या त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवून देशाचं मान उंचवावी, पण सगळ्यांना ती संधी मिळत नाही, सगळ्यांकडे तसं कॅलिबर नसतं। पण तरी देखील जसं तुला क्रिकेटविषयी होतं पॅशन आणि त्याचं तू समालोचनामध्ये कन्वर्जन केलंस, तसं आपल्या या तरुणांना असा ज्याच्याकडे क्रीडाविषयक किंवा खेळाविषयी असलेलं जे पॅशन आहे ते तो कसं इतर वेगवेगळ्या माध्यमांनी करिअर म्हणून किंवा पाथवे म्हणून तो त्याच्याकडे बघू शकतो।
1: आम्ही, खूप चांगला हा विषय आहे, कारण काय होतं ना की आपल्याकडे एक आपण म्हणतो ना सोशो कल्चरल आणि आर्थिक अशा बऱ्याच गोष्टी असतात, समाज आपला खूप जबरदस्त आणि मोठा आहे। होतं काय की एक गणित सांगतो तुला, साधारणपणे जर का 150 कोटी आपण जनसंख्या आपल्या देशाची म्हटली तर काही सगळ्यांनाच खेळामध्ये इंटरेस्ट नसतो हे सर्वप्रथम आपल्याला समजून घेतलं पाहिजे, आणि त्यात काही चुकीचं नाही आहे। साधारणपणे आपण धरलं की 75% भारतीयांना खेळायचं नाही आहे, त्यांना आयुष्यामध्ये बरंच काही गोष्टी असतात, तर त्यानुसार जर का आपण बघितलं तर साधारणपणे 150 कोटीपैकी 10 कोटी लोक आपल्या देशामध्ये ऍक्टिव्हली खेळतात असं आपण साधारणपणे लॉजिकली म्हणू शकतो। तर त्या 10 कोटींपैकी साधारणपणे फक्त 500 ते 1000 लोक हे इलिट ॲथलीट बनतात, म्हणजे आता कोनेरू हंपी आहे किंवा गुकेश आहे किंवा विराट कोहली आहे किंवा रोहित शर्मा आहे किंवा सायना नेहवाल आहे, नीरज चोप्रा आहे, 500 ते 1000 लोकच बनतात, बाकी सगळे काही आपला वेळ वाया घालवत आहेत का असं नाही। त्यामुळे खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला थोडासा बदलावा लागेल। प्रत्येक व्यक्तीला मला वाटतं हे समजून घ्यावं लागेल की मी जे खेळतो, ऑफकोर्स जेव्हा तुम्ही कुठलाही खेळ खेळता तेव्हा आपणच खूप चांगले आहोत आणि आपण देशासाठी खेळायचं हे आपलं स्वप्न असतं, पण तुम्ही थोडं एक लेवल खेळून झाल्यावर स्वतःचं कॅलिब्रेशन केलं पाहिजे की माझी काय लेवल आणि त्यात काहीही चुकीचं नाही आहे. मी माझ्या मला

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा पीएम सूर्यघर .gov.in वर.

0: सुंदरशा गाण्यानंतर पुन्हा आपण आपल्या गप्पा सुरू करतोय. पंकजला आपण प्रश्न केला होता की नेमकं या क्रीडा क्षेत्रामध्ये आता आपण स्पेसिफिक काही जी करिअर ऑप्शन्स आहेत त्यांच्याविषयी बोलूया की क्रीडा समालोचन किंवा रेडिओ जॉकी, अँकरिंग आणि स्पोर्ट्स जर्नलिझम ह्या अशा काही संधी आहेत ज्याच्याकडे बरेचसे विद्यार्थी आस लावून असतात पण त्यांना त्याच्याबद्दल काही माहिती नसतं किंवा गोंधळलेले असतात. तर इथे जर त्यांना यायचं असेल किंवा या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर काय त्यांनी कसं तेथे जावं आणि काय तयारी करावी याबद्दल तू काय सांगशील?
1: आम्ही मागच्या 10-15 वर्षात ना हा जो मीडियाचा जो पूर्ण जे क्षेत्र आहे हे एवढं बदललं आहे. कारण आधी कसं आपण रेडिओ, टी व्ही किंवा वर्तमानपत्र असे कन्व्हेन्शनल मॉडेल्स असायचे पण आता हे डिजिटल माध्यम आल्यामुळे इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, यूट्यूब म्हणा, ओ टी टी म्हणा असे अनेक वेगवेगळे प्रकार झाले. त्याला ना कन्व्हर्जन्स ऑफ मीडिया साधारणपणे म्हणतात. पण मला एक असं म्हणावं वाटतं की जर आपण एकूण क्रीडा क्षेत्राकडे बघितलं ना तर अनेक असे करिअरचे ऑप्शन्स आहेत. म्हणजे अर्थात म्हणजे फॉर एक्झाम्पल इव्हेंटमध्ये म्हणा किंवा इक्विपमेंटमध्ये म्हणा किंवा मॅच अंपायरिंगमध्ये म्हणा, स्टॅटिस्टिशियन म्हणून म्हणा किंवा ॲडव्हर्टायझिंगमध्ये म्हणा, ज्या ॲडव्हर्टाईज असतात त्या विकण्यामध्ये म्हणा, त्या घडवण्यामध्ये म्हणा, त्यानंतर ग्राफिक्समध्ये म्हणा, ब्रॉडकास्टिंगमध्ये मागे प्रोडक्शनमध्ये म्हणा, कॅमेरामध्ये म्हणा, नंबर्समध्ये म्हणा, त्यानंतर आपलं जर का रेडिओ जॉकिंग म्हणा किंवा अँकरिंग म्हणा किंवा समालोचन म्हणा असे अनेक अनेक पैलू अवेलेबल आहेत. तर ह्याकडे लोकांनी साधारणपणे लक्ष द्यावं. फायनान्स म्हणा, शेवटी मागच्या बाजूला काय काय चालतं ते पण बघावं लागतं. तर ह्याच्या व्यतिरिक्त जर का समालोचनाचं जर का आपण गोष्ट केली तर मला असं वाटतं की आजकाल होतं काय विद्यार्थ्यांना त्यांना डायरेक्टली वर जाऊन कॉमेंट करायचे गावस्कर साहेबांसोबत, हे असं नसतं. त्यामुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं की तुम्हाला टप्प्याटप्प्याने जावं लागेल. सर्वप्रथम एक दुसरी बाब अशी मला जाणून येते विद्यार्थ्यांमध्ये की मी खेळत नाही, मला हा खेळ समजत नाही, पण मी हा खेळ बरेच वर्षापासून बघतो आणि फॉलो करतोय, मला पॅशन आहे. अहो तुमच्या पॅशनचं मी करू काय?
0: बरोबर.
1: शेवटी लोक विचारणार. त्यामुळे तुम्हाला एखादा खेळ टेक्निकली हा आलाच पाहिजे आणि त्यानंतर समालोचन म्हणजे फक्त खेळाचं ज्ञान नाही पण तुमच्या बोलण्याची शैली, तुमचं समज, तुम्ही किती चांगल्यापैकी एखादी गोष्ट बोलू शकता वेगवेगळ्या भाषांमध्ये, भाषा ज्ञान. गंमत वाटेल 12 ते 17 भाषांमध्ये आता समालोचन होतं, त्यामुळे तुम्हाला त्या भाषेचं काही ज्ञान आहे का मला वाटतं आणि मला आवडतं म्हणून मी हर्षा भोगले व्हावं असं होणार नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने तुम्हाला जावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समालोचन एक असं क्षेत्र आहे ना जिकडे तुम्हाला एक साधारणपणे थोडा 5-7 वर्षाचा अनुभव असल्याशिवाय लोक घेणार नाही. कारण मी जर काही बोलतोय तर आम्ही म्हणशील तू कोण आहे पंकज, तुझं तू काय केलं तू, म्हणजे तरच तू माझ्यावर विश्वास ठेवशील ना.
0: बरोबर.
1: म्हणून जर का तुम्ही समालोचनाकडे थोडंसं नंतर बघितलं आणि अँकरिंग म्हणा ज्याप्रमाणे आपण सूत्रसंचालन करतो तिकडे तुम्हाला स्कोप आहे. बरं, त्यामध्ये सुद्धा एकच खेळ आहे का तुम्ही अनेक खेळांमध्ये तुम्हाला पारंगत आहात हे पण समजून घ्यावं लागेल. त्याच्यामुळे जर का तुम्हाला स्पोर्ट्स मीडियामध्ये यायचं आहे तर तुम्हाला मल्टी स्पोर्ट, मल्टी लँग्वेज हे असलंच पाहिजे आणि हळूहळू करत तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकाल.
0: क्या बात आहे. ह्याच विषयावर मला म्हणजे बऱ्याचदा मला हेच जाणवतं की आपण इतकी वर्ष मी बघतोय म्हणून मला ते येतं, भावनेने न जाता तुम्हाला त्याचंही म्हणजे शेवटी अभ्यास, देअर इज नो शॉर्टकट.
1: ॲब्सोल्युटली.
0: बऱ्याच जणांना वाटतं की हा मी ह्याच्यावर माहिती मिळवीन, मी तिथे बसल्या बसल्या माहितीचं ज्ञानात कन्व्हर्जन झाल्याशिवाय तुम्हाला गावस्कर साहेब भेटणार नाही.
1: अगदी. आणि दुसरं प्रॉब्लेम काय तुम्हाला का आपल्याकडे असं घरगुती कसं असतं माझ्या घरी, अरे पंकज काय बोलतोस रे तू, अरे आमचा पंकज माहिती का, वा, त्याच्यामुळे मी हवेत असतो. पण ते झाल्यावर बरं घरातले प्रेम करतात म्हणून असं बोलतात, पण हे सांगितल्यावर, हे तुम्ही ऐकल्यावर तुम्ही स्वतःला कुठे टेस्ट करताय का मलाच माझं वाटतं. बरं, दुसरी एक फार महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी समजून घ्यायची आहे की मला एखादी गोष्ट आवडते म्हणून ती आपण करू शकतो का, आपल्याने ती होते का, हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे.
0: नक्कीच नक्कीच. या गप्पा अशाच चालू ठेवूया. ऐकूया त्याआधी एक छानसं गाणं.

0: आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू.
3: कॉल उचल आणि मग ट्राय D&D ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TIAI D&D ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
4: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीवर युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे. पंकज आठवले यांच्याशी आपण संवाद साधतोय. स्पोर्ट्स या प्रकारामध्ये किंवा क्रीडा या प्रकारामध्ये खेळाडू म्हणून नाही तर इतर कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या संधी आहेत याविषयी आपण त्यांच्याशी बोलतोय. पंकज, मगाशी तू म्हणालास की आपल्याला मल्टीलिंग्वल बहुभाषा आणि एक किंवा मल्टी स्पोर्ट टेक्निकली माहिती असणं त्यातला एखादा खेळ आपल्याला येणं हे महत्त्वाचं आहे. याच्याच बरोबरीने एकंदरीत सध्याची परिस्थिती ही सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि कॉन्टेंट क्रिएशन या संपूर्ण क्षेत्रामध्ये सुद्धा स्पोर्ट्स विषयक अनेक रील्स येत असतात, अनेक व्हिडिओज येत असतात, यूट्यूब चॅनल्स येत असतात. तर शॉर्ट फॉर्म व्हिडिओमध्ये या संदर्भात काय करिअर संधी आहेत?
2: हा पण एक उत्तम प्रश्न आहे, कारण ह्याच्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. काय होतं की डिजिटल माध्यमामध्ये आपण स्वतःहून बरंच काय कॉन्टेंट टाकतो, तर लोकांना न्यूज आणि कॉन्टेंट ह्याच्यातला फरक कळला पाहिजे. पण काय की साधारणपणे जो आपला प्रेक्षक वर्ग असतो किंवा जे श्रोते असतात त्यांना जे काही दिसतंय, जे काही ऐकायला येतं ते करतात आणि त्याप्रमाणे विश्वास यायला सुरू करतात. साधारणपणे सध्या ही परिस्थिती आहे. पण शॉर्ट फॉर्मॅटमध्ये स्कोप आहे, पण त्यामध्ये तुम्हाला परत ज्ञान पाहिजे भाषेचं आणि तुमचा जो ऑडियन्स आहे त्याला काय आवडतं. कारण आता कसं असतं, मी जेव्हा रेडिओवर समालोचन करतो तेव्हा मला माहिती आहे की मला क्रिकेट जर का मी करतोय तर मला क्रिकेट क्रिकेट क्रिकेटच बोलायचं, कारण आपला प्रेक्षक वर्ग तसा आहे, श्रोते तसे आहेत. जेव्हा मी टीव्हीवर क्रिकेट करतो तेव्हा मला साधारणपणे त्यात थोडासा बदल करावा लागतो. जेव्हा तोच सामना मी यूट्यूबवर जेव्हा करतो तेव्हा मी थोडासा इन्फॉर्मल होऊ शकतो, मस्ती वगैरे थोडीशी त्यात येऊ शकते, कारण तो वर्ग तसा आहे ते बघणारा. जेव्हा मी इंस्टाग्रामवर असतो तेव्हा मी अजून स्पेसिफिक होऊन जातो आणि त्याप्रमाणे थोडंसं एंटरटेनमेंट म्हणा किंवा काय म्हणा किंवा त्याच्यामध्ये हुक म्हणतात त्याला, तो प्रकार करावा लागतो. हे तुम्हाला कळतंय का तुमचं ऑडियन्स कसं आहे, तुम्ही स्वतः काय कॉन्टेंट बनवू शकताय ते? पण ह्याच्यामध्ये फक्त आहे की रेडिओ, टी व्ही किंवा वृत्तपत्रामध्ये लिहिण्यासाठी किंवा यूट्यूबवर काम करण्यासाठी मला पैसे मिळतात, पण इंस्टाग्रामवर करण्यासाठी मला पैसे मिळत नाही. मी जोपर्यंत ते आकडेवारी जोपर्यंत जमवणार नाही तोपर्यंत मला काही बार्टर डील्स किंवा स्पॉन्सरशिप मिळणार नाही. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं काम करावं, नाहीतर इथे मला मिळते आणि मला माझ्या इंस्टाग्राम पेजवर काही पोस्ट टाकण्याचे पैसे मिळतील हे त्वरित होणार नाही.
1: बरोबर. अजून एक महत्त्वाचा म्हणजे हा आता जास्त स्पेसिफिक होतोय की फिटनेस ट्रेनर किंवा सध्या हेल्थ केअर आणि त्याच्यामध्ये फक्त फिजिकल हेल्थ नाही तर मेंटल हेल्थ सुद्धा, म्हणजे बऱ्याचदा विशेषतः जे सायकोलॉजी विद्यार्थी आहेत
2: अगदी बरोबर
1: त्यांच्यासाठी की मेंटल कोच एक असतो किंवा मेंटल ट्रेनर असतो, तर त्यांच्यासाठी या संधी कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात?
2: खूप उत्तम, कारण या क्षेत्रामध्ये सुद्धा फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, सायकोलॉजिस्ट, मेंटल कंडिशनिंग असे अनेक पर्याय उपलब्ध आहे. पण त्यासाठी तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड पण तसं पाहिजे, म्हणजे तुमचं BA सायकोलॉजी पाहिजे किंवा मेडिकल बॅकग्राऊंड पाहिजे किंवा सायन्स बॅकग्राऊंड पाहिजे. म्हणून खेळाडूंचं थोडंसं काय होतं माहिती का, की जे खेळतात ना ते बऱ्याच अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात किंवा होत असेल, नाही असं नाही, पण माझं असं ठाम मत आहे की अभ्यास आणि खेळ वरच्या लेवलचा सुद्धा दोन्ही एकत्र करता येऊ शकतो. होतं काय की खेळाडू खेळत असताना अकॅडमिक एक एक्सिलन्स न घेण्यामुळे पुढे गेल्यावर 12वीनंतर तुम्हाला अचानकपणे SNC करायचं आहे, तुम्हाला फिटनेस करायचं, तुम्हाला सायकोलॉजिस्ट बनायचं असं नाही होऊ शकत ना.

0: तुम्हाला सोबत घेऊन जायला लागेल. पण आता काय झालंय की जे आंतरराष्ट्रीय खेळाडू आता फॉर एक्झाम्पल नॉर्वे चेस ही स्पर्धा चालली आहे, कालच जर का पहिली राऊंड बघितली तर मॅग्नस कार्लसन खेळत होता, गुकेश खेळतोय, प्रगनंद खेळतोय, नंतर दिव्या देशमुख खेळतीये. तर अशा सगळ्या खेळाडूंना स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट सायकोलॉजी नंतर खेळून झाल्यावर थोडासा विरंगुळा करून त्यांना नॉर्मल आणणं या सगळ्या स्पोर्ट्स सायन्सच्या गोष्टी असतात, ह्याच्यात सुद्धा खूप स्कोप आहे. पण तुमचं बॅकग्राऊंड तुम्ही तसं तयार केलं पाहिजे. अचानकपणे कोणी सांगितलं आणि मला स्पोर्ट्स सायन्स करायचं आहे असं तुम्ही कमीत कमी आई वडिलांना सांगू नका.
1: म्हणजे स्पोर्ट्स सायन्स करायचं आहे तर त्याची काय म्हणतो त्याचा बेस जो आहे तो शालेय जीवनापासून तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती हवी आणि तसा तुमचा अकॅडमिक रेकॉर्डही हवा.
0: हो होतं काय, मी आता आजकाल बघितलंय की अचानकपणे कोणीतरी दहावीनंतर मला गणित आवडत नाही म्हणून मी कॉमर्स घेतलं, पण कॉमर्स घेतल्यावर मला असं वाटलं की मला आर्ट्स घ्यायचंय आणि आर्ट्स घेतल्यावर मला सायकोलॉजी करायचंय, पण मला हे असं नाही चालत. आणि तुम्ही घाबरू नका. आणि दुसरं म्हणजे आई वडिलांना सुद्धा माझं एक स्पष्ट मत असं आहे किंवा माझी एक सजेशन असं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना असं सांगू नका की बेटा किंवा बेटी आम्हाला तू जे करतेस त्या क्षेत्राबद्दल तर फार काही माहिती नाही आम्हाला, असं कधीच सांगायचं नाही. तुम्ही स्वतः अभ्यास करा, तुमची मुलं आहेत अभ्यास करा आणि त्यांना गाईड करा. म्हणजे हे 10वीनंतर 12वी 12वीनंतर ग्रॅज्युएशन यामध्ये ते अडकणार नाही, कारण ते खेळ पण असतात. त्यांना चांगल्यापैकी जर का तुम्ही सपोर्ट दिला तर ऑटोमॅटिकली ते पुढे जाऊन या सगळ्या क्षेत्रांमध्ये नाव करू शकतील.
1: नाही, मुळात हाच बऱ्याचदा माझ्याहीकडे बऱ्याचदा जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा त्यांचे पालक हेच म्हणतात की सर आम्हाला तर मीडियाबद्दल काही माहिती नाही आहे पण तो म्हणतोय करायचं म्हणून, तर मी तिथेच त्यांना बसून त्यांचा अर्धा तास घेतो आणि त्यांना सांगतो की इथे काय आहे
0: एक्झॅक्टली,
1: आणि मग त्यांच्याशी बोलतो की आता तुम्ही बघा की ह्याच्याकडे ते स्किल आहे का.
0: आणि म्हणून अमेय जर का मी तुझ्याकडे आलो माझ्या मुलांना घेऊन तर ही माझी जबाबदारी आहे पालक म्हणून की मी अभ्यास करून यावं. अहो पालक पण एवढे काम करतात एवढ्या गोष्टी करतायत तर तुम्ही असं प्लीज म्हणू नका की आम्हाला याच्याबद्दल माहीत नाही, कारण मुलांवर ना त्याचा तुम्हाला वाटत नाही पण तो प्रभाव पडतो. काय असतं, मुलं म्हणतात अरे आपले आई वडील जाऊन दे यार, मग आम्ही बाहेर कोणाकडे तरी ऍडवाइस घ्यायला जातो आणि मग तसे गडबड होते ती,
1: आणि मग ते जो तो एक बॉन्ड असतो तो कुठेतरी ब्रेक
0: एक्झॅक्ट होणार असतो
1: होतो आणि ते मग दूर जातात.
0: मग आई वडील पण म्हणतात काय असं, मुलं पण मग तो एक जनरेशन गॅप म्हणून ते
1: कन्सिडर होतो. ठीक आहे, या गप्पा अशाच चालू ठेवा, ऐकूया हे एक सुंदर.

0: पंकज, मला एक प्रश्न विचारायचा आहे, कारण आधीच्या सेगमेंटला मी गुरु शिष्य या नात्याविषयी बोललो होतो. कारण बऱ्याचदा असं होतं ना की आपले जे प्रशिक्षक असतात, कोच असतात, यांना आपण गुरुस्थानी मानतो, कारण शेवटी त्यांच्याकडनं ती विद्या आपल्याला मिळणार आहे किंवा त्यांच्याकडनं आपल्याला शिकायचं आहे. मग ते बऱ्याचदा असा आग्रह धरतात की नाही ठीक आहे, तुझ्याकडे हे गुण चांगले आहेत तर तू या क्रीडा प्रकारामध्ये प्रावीण्य नक्की मिळवशील, तर थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं तर चालेल. मग अशा वेळी काय करावं रे बिचाऱ्यांनी?
1: नाही, हा एक खूप ही मोठी समस्या आहे. ॲक्च्युली काय होतं की बऱ्याच वेळा आपल्याकडे एक सामाजिक मत असं झालेलं आहे की तुम्ही एकतर अभ्यासात चांगले असाल किंवा खेळात चांगले असाल, हा एक समज एक आपल्याकडे बराच रुळला आहे. आणि तो चुकीचा आहे. माझ्या मताप्रमाणे तुम्ही अभ्यास आणि चांगल्यापैकी खेळणं हे दोन्ही एकत्र आरामात करू शकतात, आपल्याकडे तेवढं कॅलिबर आहे. होतं काय, बऱ्याच वेळा प्रशिक्षकांचं कसं असतं की माझ्याकडे तुम्ही जर का कोणाला पाठवलं आहे मुला मुलीला, तर मला ह्यांना फुल ट्रेन करून एक पुढच्या लेवलला न्यायचं आहे, म्हणून तुम्ही काय डायव्हर्जन नका करू असं म्हणणं असतं. पण प्रशिक्षकांना हे सुद्धा कळलं पाहिजे की पुढे जाऊन मी काय आयुष्यभर खेळू शकणार नाही आहे, जर का 20-25-30 वर्षानंतर मला काय करायचं आहे तर मला एक अकॅडमिक बॅकग्राऊंड पण पाहिजे. त्यामुळे आजच्या काळामध्ये जिकडे दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत, प्रशिक्षकांनी अभ्यासावर पण जोर द्यावा आणि त्याप्रमाणे तुमचं ट्रेनिंग ऍडजस्ट करावं किंवा वाईस वर्सा, पण मुलांना खेळ आणि अभ्यास हे दोन्ही करायला लावणं हे तुम्हाला भाग पाडावंच लागेल
0: मला वाटतं. म्हणूनच स्पोर्ट्स मॅनेजमेंट म्हण किंवा स्पोर्ट्स सायन्स म्हण किंवा पूर्णपणे एखाद्या खेळामध्ये डिग्री हे आपल्या नवीन शिक्षण धोरणाच्या अंतर्गत शासनाच्या ते सगळीकडे आणि आता राबवलं जात आहे. आणि मला वाटतं थोड्याच दिवसामध्ये ही हा अडसरही दूर होईल की ज्याच्यामध्ये मला जे खेळायचं आहे किंवा मला ज्याच्यात प्रावीण्य मिळवायचं आहे त्याच्याच तच मी डिग्री घेईन.
1: हो, तसा अभ्यासक्रम मी घेऊ शकतो असं आहे, नाही असं नाही. आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट म्हणा किंवा या सगळे हे जे अभ्यासक्रम आहेत हे आलेले आहेत, मी सुद्धा बऱ्याच ठिकाणी शिकवतो या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये. फक्त ह्याच्यामध्ये एक असलं पाहिजे की हाच एक ऑप्शन आहे असं नाही. तुम्ही सरळ सरळ एक तुम्ही मी तर म्हणतो बघा, आर अश्विन आपला जो खेळाडू आहे तो इंजिनियर आहे आणि खेळाडू आहे, त्याच्यामुळे असं नाहीये की तुम्ही जाऊ शकत नाही. जनरली काय असतं, सायन्स घेतलं म्हणजे आपल्याला आता खेळता येणार नाही, हा एक थोडासा एक भ्रम असतो. तसं नाहीये, पण जर का तुम्हाला वाटत असेल की जर का तुम्हाला खेळाकडे जास्त लक्ष द्यायचं आहे तर तुम्ही आर्ट्स घ्या किंवा कॉमर्स घेऊन हळूहळू जर का पुढे गेलात तर त्याप्रमाणे तुम्हाला नक्कीच अभ्यास सुद्धा पूर्ण करता येईल आणि खेळाकडे सुद्धा तुम्हाला लक्ष देता येईल. असं कुठेही नाहीये की स्पोर्ट्स मॅनेजमेंट नाही केलं तर तुम्हाला त्या क्षेत्रात येता येणार नाही. पण हे सगळे विकल्प जे आहेत ते उपलब्ध आहेत.
0: नक्कीच या गप्पा चालूच ठेवूया, एक कमर्शियल ब्रेक घेऊ, मग एक गाणं ऐकू.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोते हो 100.1 MHz FM रेनबो वाहिनीवर आपण गप्पा मारतोय क्रीडा क्षेत्रातील करिअर संधींविषयी. पंकज आठवले आपल्या

0: स्टुडिओमध्ये आलेले आहेत. पंकज, पुढचा प्रश्न मला थोडासा टेक्निकॅलिटीज किंवा आत्ता जे काळ बदललेला आहे आणि सगळीकडे आज म्हटलं जातं की ए आय विल रिप्लेस, मग कोणी म्हणते ए आय विल नॉट रिप्लेस यू, इट विल रिस्किल यू, वगैरे बऱ्याच गोष्टी चालू आहेत. तर क्रीडा क्षेत्रामध्ये ही जी करिअर्स आपण बोललो, तर तिथे ए आयची भूमिका आणि त्याच्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय तयारीने यावं याबद्दल तू काय सांगशील?
1: हा प्रश्न असा आहे की म्हणजे आपण ते म्हणतो ना हिंदीमध्ये शादी का लड्डू ना खाय जा रहा है ना, असा तो प्रकार आहे. ए आयचं कसं झालंय की जर का आपण मार्केटच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर असं होतंय की ए आयचा वापर करून कॉस्ट कमी करावी असं सर्वांचं म्हणणं आहे. त्यामुळे जर का तुम्ही वर्तमानपत्रात बघितलं तर जास्तीत जास्त कशाला आपण जर्नलिस्ट ठेवायचा, कशाला आपण पत्रकार ठेवायचे, आपल्याला रेडीमेड मिळते ना त्यातनंच उलटं सुलटं करून टाकू, हा प्रकार चाललाय. त्यामुळे तो जो एक जर्नलिझमवर जो प्रभाव पडला आहे हा आपल्याला समजून घेतला पाहिजे. आज लिहिण्यासाठी तुम्हाला तेवढे पैसे मिळणार नाही जे मे बी 10 वर्षापूर्वी तुम्हाला मिळायचे. प्रयत्न असं चालू आहे की समालोचनामध्ये सुद्धा किंवा इतर गोष्टींमध्ये सुद्धा त्याला आणावं. व्हॉइस ओव्हर म्हणा फॉर एक्झाम्पल, आता मी अनेक जे जाहिराती आहेत त्यांना व्हॉइस ओव्हर द्यायचो मी आधी. तर आता प्रयत्न आहे की पंकज आठवले की अमय बाळ ह्यांना पैसे का द्यायचे, पण त्यांना देणारे जे पैसे आहेत त्याच्यात तिप्पट खर्च करून आपण ए आयनी फुकट काम करून घ्यावं, असा हा जो प्रॉब्लेम होतोय मार्केटमध्ये त्याच्यामुळे विद्यार्थ्यांवर थोडासा एक इफेक्ट पडेल. पण जर का विद्यार्थी यांचा अभ्यास चांगला असेल, यांना समजत असेल की एकूण कुठलं एखादं प्रोडक्ट कसं आहे, तर ए आयच्या झालेल्या चुका आज रिपेअर करण्यासाठी मला पैसे देण्यात येतात, त्यामुळे असंही होणार आहे. तर तुम्ही असं समजून घेऊ नका की एकदा मी आलो म्हणजे झालं, आयुष्यभर आमचं सगळं चालत राहील. तुम्हाला पण सुद्धा अडॅप्ट करत राहावं लागेल. आणि ए आय हा हे जे टूल आहे ते कंपनी वापरतं आपले खर्च कमी करण्यासाठी. त्याच्यामध्ये तुमचा आणि माझा जर का बळी द्यावा लागला तरी चालेल, पण जर का तुझा आणि माझा अभ्यास एवढा चांगला आहे की ते आपल्याला साईडला करूच शकणार नाही ए आय आल्यावर सुद्धा, दॅट इज द वे फॉरवर्ड.
0: हा म्हणजे नुसतं अभ्यास नाही तर अभ्यासाबरोबर तुमची इन्व्हॉल्वमेंट तर हवीच, पण तुम्हाला इव्हॉल्व्हही हवं.
1: काळाप्रमाणे मार्केटमध्ये काय चाललंय
0: बरोबर.
1: आता आज मी 2004 साली जेव्हा रेडिओवर समालोचन सुरू केलं, आज मला इंस्टाग्राम पण करावं लागतंय, आज मला युट्यूब पण करावं लागतंय, मी आकाशवाणी पण करतोय, पण मी ते इव्हॉल्व्ह झाल्यामुळे एवढे सगळे आपल्याला कामं जी आहेत ते करता येतात.
0: बरोबर पंकज, खूप सुंदर वाटलं, म्हणजे खूप सुंदर गप्पा मारल्या. हे खूप असं खूप फॉर्मल होत आहे, मजा आली गप्पा मारून तुझ्याशी. आणि आता थोडं आपल्याला शेवटाकडे वळावं लागेल म्हणून शेवटचा प्रश्न तुला विचारतो जो खूप कॉमन असतो, पण ते तरुणांना काय संदेश वगैरे, तो संदेश त्यांना मिळायचा आहे तो मिळाला, पण ज्याला खरोखरच या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांनी काय तयारी करावी ह्याच्यावर तर आपण बोललो, म्हणजे अभ्यासाची आणि याची, पण मानसिकरित्या, कारण एकंदरीत येणारी जी पुढची पिढी आहे किंवा जेन झी आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्यामध्ये काही मानसिक विकार आपण नाही म्हणणार, पण एंग्झायटी, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी, ते याला चॅनलाइज करून ते कसे याच्याकडे येऊ शकतात, हा माझा शेवटचा प्रश्न असेल की कसं त्याच्यावर त्यांनी मात करावी आणि
1: अवे. हा प्रॉब्लेम आपल्या पिढीला सुद्धा होता, आपल्या आधीच्या पिढीला सुद्धा होता, पण आता काय झालंय की आत्ताच्या सध्याच्या पिढीच्या मुलांना हा प्रॉब्लेम आहे हे सारखं जे आपण सांगतोय ना, मला वाटतं ते फार चुकीचं आहे. एक भीती वाटणार, नर्वसनेस होणार. आजही मी एवढ्या वर्षानंतर पुन्हा जेव्हा माईक समोर तुझ्यासोबत आलो तर माझ्याही पोटामध्ये गडगड गडगड होतच होतं ना. पण या गोष्टी जर का मला सांगितलं की अरे पंकज नाही अरे हे तर काहीतरी भलतंच होतं, तुला घाम फुटला हे झालंय, तर मी अजून घाबरणार. तर मला वाटतं आपल्या विद्यार्थ्यांना थोडंसं पालकांनी सुद्धा आणि जे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा थोडंसं एक कॉन्फिडन्स दिलं पाहिजे की फेल होशील ना, पडशील ना, जाचल धाव. हे हा जो ॲटिट्यूड आहे हा फार महत्त्वाचा आहे आणि करिअरमध्ये सुद्धा तो महत्त्वाचा आहे. आपण काय करतोय, विद्यार्थ्यांना घाबरवतोय की हे नाही झालं तर अरे रे रे रे रे रे रे, असं प्लीज करू नका. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा एक ऐका, आयुष्यामध्ये आयुष्यात खूप वेगवेगळ्या संधी मिळतात. आज मी एवढी कामं करू शकलोय कारण आयुष्यातल्या संधी ज्या आलेल्या आहेत त्यांचा मी वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला सुद्धा मिळतील आणि त्याचा आता तुम्ही वापर कसा करता हे महत्वाचं आहे. एकदा म्हणतात ना की जे फेलियर आहे ते स्टेपिंग स्टोन टू सक्सेस आहे, आणि मला असं वाटतं की तुम्ही ना क्रीडा क्षेत्रात प्रत्येकाने यावं. टाइमपास तर म्हणून टाइमपास, कारण खेळामध्ये जो हरण्याचा अनुभव मिळतो ना एखाद्या सामन्यामध्ये तोच आयुष्यामध्ये आपल्याला बरंच काही सांगून जातो. कारण काय आहे की तुम्हाला जर का हरण्याची सवय किंवा तो अनुभव असला ना तर जिंकायचं कसं आयुष्यामध्ये हे आपल्याला
0: कळतं. मला वाटतं याच नोट वरती की तुम्हाला हरण्याचा अनुभव जिंकायला शिकवतो हे आपल्या संपूर्ण गप्पांचं सार असं आपण म्हणूया की स्टेटमेंट घेऊन पुढे आपण जाऊया. पंकज, खरोखर बरं वाटलं तुझ्याशी बोलून आणि मला वाटतं आपल्या श्रोतांनाही बरंच काही कळलं असेल या निमित्ताने. जे युवा मित्र आपले क्रीडा क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांच्यासाठी खरोखरच हे मार्गदर्शनपर ठरलंच आहे. धन्यवाद तू इथे आलास,
1: आपल्याशी
0: गप्पा मारल्यास. श्रोते हो, आता युवा तरंग कार्यक्रमातून निरोप घ्यायची वेळ झाली आहे, पण निरोप घेता घेता ऐकतोय आपण हे सुंदर सर.

0: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड। आनंदी रहा आणि हसत रहा।
1: नमस्कार श्रोते हो, वेळ झालेली आहे आता रंजक सफर या कार्यक्रमाची। रंजक सफर कार्यक्रमामध्ये आज अतिशय रंजकदार माहिती एका विशिष्ट जागेची, जी ऐतिहासिक आहेत, सांस्कृतिकरित्याही तिचं महत्त्व खूप आहे आणि तिथे लोकजीवन, तिथे असलेलं बायोडायव्हर्सिटी, ज्याला आपण जैवविविधता म्हणतो, ही देखील विपुल प्रमाणामध्ये आहे आणि तरी देखील पर्यटन स्थळ म्हणून म्हणा किंवा ज्या पद्धतीने इतर पर्यटन स्थळांचा विकास झाला तसा अजूनही हा थोडासा अनएक्सप्लोर्ड किंवा थोडासा बाजूला राहिलेला हा प्रदेश, परंतु सांस्कृतिकरित्या, ऐतिहासिकरित्या, भौगोलिक दृष्टीने

वैज्ञानिक दृष्टीने सगळ्याच दृष्टीने हा प्रदेश अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रदेशाविषयी जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया रंजक सफरला या धुंद मस्त गाण्याने.

श्रोते हो रंजक सफरमध्ये मी आपला आरजे अमेय आपल्याशी गप्पा मारतोय. आज मी म्हटलं होतं की एका विशिष्ट जागेबद्दल एका विशिष्ट प्रदेशाबद्दल आपण बोलणार आहोत. त्याचं ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं इतिहास निसर्ग संस्कृती

विज्ञान याचा अद्भुत संगम असलेलं हे शहर म्हणजे जुन्नर होय. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी, शिवजन्मभूमी म्हणून ज्याची जगभर ओळख आहे, हे ठिकाण फक्त ऐतिहासिक नाही तर कृषी, जैवविविधता, निसर्ग संशोधन, इतिहास, संस्कृती या सगळ्याच्या दृष्टीने या शहराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिवनेरी किल्ला किंवा त्याबरोबर असलेले चावंड, हडसर, निमगिरी, सिंदोळा, जीवधन हे सगळे किल्ले हा त्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला भाग, त्याचबरोबर इथे असलेल्या लेण्या, या लेण्यांचंही अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक एक आपण हळूहळू जाणून घेणार आहोत. पण आपल्या श्रोत्यांसाठी मला एक प्रश्न आहे. शिवनेरी किल्ला जो आहे हा आपणा सर्वांनाच परिचित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावरती झाला, परंतु अजून एक अशी ऐतिहासिक घटना आहे जिचं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे. ती घटना कोणती हे आपल्याला आम्हाला कळवायचं आहे आणि आपल्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी आपल्याला संपर्क करायचा आहे 22 45 15 41 34 किंवा 22 45 15 41 35 या क्रमांकावरती. पुन्हा एकदा सांगतो, 22 45 15 41 34 आणि 22 45 15 41 35 यावरती प्रतिक्रिया कळवायची आहे आपल्याला जुन्नर येथे असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या बरोबरीनंच एक आणखी अशी ऐतिहासिक घटना घडली जिचं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. ती घटना कुठली हे आपण आम्हाला कळवायचं आहे. तोपर्यंत ऐकत रहा छान मस्त धुंद.

0: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड। आनंदी रहा आणि हसत रहा।
1: तर श्रोते हो, जुन्नर या प्रदेशाबद्दल आपण बोलतो, या शहराबद्दल बोलतोय। प्राचीन व्यापारी केंद्र म्हणून जुन्नर अतिशय प्रसिद्ध होतं। सूरत नंतर क्रमांक 2 किंवा त्याही आधीपासून ग्रीक आणि महाराष्ट्राचा डायरेक्ट जो संबंध होता तो जुन्नरमुळे होता, कारण जुन्नर ही खूप मोठी बाजारपेठ होतीच। त्याचबरोबर इसवीसन पूर्व साधारण 2 शतकापासून इसवीसनानंतर 2 शतकापर्यंत या काळामध्ये तिथे अनेक लेण्या, बौद्ध, जैन, हिनायन आणि हिंदू लेण्या कोरल्या गेल्या। याला एवढ्या वर्षांची ही परंपरा आहे। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या जेवढ्या लेण्या आहेत त्यापैकी जवळजवळ 70-80% लेण्या ह्या एकट्या जुन्नरमध्ये सापडतात। मानमोडी डोंगर जो आहे, या डोंगर रांगांमध्ये अंबा अंबिका भूतलिंग लेणी समूह आपल्याला आढळतो। त्याचबरोबर शिवनेरी किल्ल्याच्या पोटामध्ये देखील लेण्या आहेत। आणि या लेण्यांचं, या शिवनेरी किल्ल्यातल्या पोटामधल्या लेणीचं महत्त्व असं आहे की अजूनही छताला तिथे जो रंग दिलेला आहे ना, तो रंग जसाच्या तसा आहे। असं वाटतं की कालच कुणीतरी रंगवून ठेवलं आहे, इतका सुंदर असा तो संपूर्ण कोरीव लेण्यांचा भाग आहे। शिवनेरी किल्ल्याच्या समोर तुळजा लेणी आहेत। इकडे लेण्याद्री, जे आपल्या अष्टविनायकातील एक महत्त्वाचं स्थान आहे, तिथे देखील या लेण्या आहेत। असा हा अतिशय प्राचीन आणि संपन्न प्रदेश नाणेघाट, त्याच्याबद्दल न बोलून कसं चालेल। नाणेघाट हा जुना व्यापारी मार्ग जिथे टॅक्स कलेक्शनसाठी असलेलं जे दगडी रांजण आहे ते प्रसिद्ध आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या नाणेघाटच्या गुहेमध्ये कोरलेला जो शिलालेख आहे हा सगळ्यात मोठा शिलालेख असं म्हटलं जातं। आणि त्या शिलालेखाच्या आधारेच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला मदत झाली। अशा अनेक रोचक कथा या जुन्नरविषयी आणि अतिशय रंजक माहिती जुन्नर प्रदेशाविषयीची आपण पुढच्या भागांमध्ये, पुढच्या जसजसा आपला हा कार्यक्रम पुढे जाईल तिथे तिथे आपण जाणून घेणार आहोत। ऐतिहासिक महत्त्व जाणलं, मी प्रश्न विचारलेला आहे आपल्या श्रोत्यांना की शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माव्यतिरिक्त अजूनही एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे, कुठली ते सांगा, विचार करा। तोपर्यंत हा ब्रेक घेऊ आणि मग ऐकूया आणखीन एक सुंदरसं गाणं।
2: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आणि मला बऱ्याच श्रोत्यांचे फोन येत आहेत उत्तर कळवण्यासाठी. जागतिक वारसा युनेस्कोकडनं डिक्लेअर झालेला जे 11-12 छत्रपतींचे किल्ले आहेत महाराष्ट्रातले, त्यात 11 किल्ले आहेत, ही ती घटना नक्कीच नाही आहे हे मला फक्त सांगायचं आहे. विचार करा अजूनही कुठलीही घटना आहे. जुन्नरविषयी बोलायचं झालं तर आपण तिथल्या इतिहासाविषयी बोललो, भूगोलाविषयी किंवा तिथल्या जैवविविधतेविषयी बोलायचं झालं ना तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचे बफर झोन, बायोडायव्हर्सिटी बफर झोन तिथे येतात. त्याचबरोबर तिथे अलेक्झांडर गिब्सन हे ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ यांनी खूप महत्त्वाचं काम त्या प्रदेशामध्ये केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं फळझाडं यांनी इथे विकसित केली, काही संकरित केली, त्यांचंही फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि विशेषतः वनस्पतीमध्ये किंवा बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने जुन्नरचा जर विचार करायचा झाला तर इथे अनेक देवराय आहेत जिथे औषधी वनस्पती मिळतात, दुर्मिळ ऑर्किड्स आहेत जी फक्त याच प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हिरडा आणि बेहडा ही अतिशय महत्त्वाची औषधी गुणधर्म असलेली झाडं किंवा ही वनस्पती आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याबरोबरच बांबू, साग आणि आंबा याचीही लागवड इथे होते. जुन्नरविषयी अशाच रंजक माहितीचा हा काफिला आपण असा सुरू ठेवूया. ऐकूया, त्याआधी हे एक छानसं गाणं.

101 मेगाहर्ट्स वर आपण ऐकताय कार्यक्रम रंजक सफर आणि जुन्नर या प्रदेशाची सफर आपण करतोय आणि या जुन्नरचं ऐतिहासिक महत्त्व आपण जाणून घेतलं, या जुन्नरचा सांस्कृतिक इतिहास आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आत्ताच आपण अलेक्झांडर गिब्झन यांच्याबद्दल बोललो आणि जुन्नर या परिसरामध्ये अनेक लेण्या आहेत त्याविषयीही आपण बोललो. आता आपण शिवनेरी व्यतिरिक्त इतर जे किल्ले आहेत, म्हणजे चावंड हा जो किल्ला आहे ज्याला स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रसन्नगड असं नाव दिलेलं होतं, किंवा नाणेघाट या परिसरात आपण जर गेलात तर नाणेघाटच्या मागच्या बाजूला किंवा नाणेघाटवरनं आपल्याला दिसतो तो जीवधन किल्ला, जिथे एक वानरलिंगी सुळका आहे आणि ॲडव्हेंचर झिपलाईन ज्याला करायचं आहे तिथे करता येऊ शकतं, पण नक्कीच प्रशिक्षित तिथे आपल्याला ट्रेनिंग असलेले आणि ज्यांना याची माहिती आहे अशा, आणि सेफ्टी या दोन्ही, म्हणजे सुरक्षा आणि प्रशिक्षण या दोन्हीचा समन्वय साधून हे झिपलाईन आपल्याला करता येतं. वानरलिंगी जीवधनचं काय म्हणतो आपण ओळख आहे. त्याचबरोबर हडसर हा जो किल्ला आहे याच्यामध्ये कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत, म्हणजे फार कमी असे आपल्याला किल्ले पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये थेट कातळात कोरीव पायऱ्या केलेल्या आहेत. याच्यावरनं किंवा हा हडसर किल्ला बघत असताना किंवा तिथल्या लेण्याही बघत असताना खरोखरच अचंबित व्हायला वाटतं की इतकं काटेकोर पद्धतीने कोरीव काम त्या काळामध्ये इसवी सनाच्या पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सन दुसऱ्या शतकापर्यंत या लेण्यांचं काम झालेलं आहे. हडसर किल्ल्यावरती जाणारी जी वाट आहे ती कातळ कोरीव पायऱ्यांची आहे आणि अतिशय देखणा सुंदर आणि सोपा असा तो हडसर किल्ला आहे. निमगिरी किल्ला आहे तिथे. त्याचबरोबर माणिकडोह आणि माणिकडोह वडज हे जे तिथले जलाशय आहेत, किंवा जुन्नरला जाता जाता एकदा आपण माळशेज घाट सोडल्यानंतर खिरेश्वर बॅकवॉटर्स आपल्याला दिसतं, तेही इतकं मनमोहक आणि सुंदर आहे. जुन्नरविषयीच्या अशाच मजेशीर आणि रंजक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. प्रश्न विचारलेला आहे की शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या व्यतिरिक्त दुसरी कुठली अशी ऐतिहासिक घटना आहे जी महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. युनेस्को, शिवनेरीचा युनेस्को वारसा स्थळांमध्ये सहभाग होणं ही ती घटना नक्कीच नाही. विचार करा, तोपर्यंत ऐका हे छानसं गाणं.

0: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड। आनंदी रहा आणि हसत रहा।
1: नमस्कार श्रोते हो, जुन्नर विषयी बोलतोय। जुन्नरचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्याला आपण भौगोलिकदृष्ट्या किंवा अंतराळाच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे इथे एक जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप आहे। या टेलिस्कोपच्या माध्यमातून मग खोडद येथे, म्हणजे जुन्नर तालुक्यातील खोडद येथे हा टेलिस्कोप लावलेला आहे। आणि विशेष म्हणजे अशा पद्धतीचा मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप हा जगातला एकमेव आहे। आणि नासापासून सर्व जागतिक अंतराळ संशोधन संस्थांचे वैज्ञानिक इथे येऊन या टेलिस्कोपच्या द्वारे जर त्यांना काही ऑब्झर्वेशन घ्यायचं असेल, जर त्यांना काही नोंदणी करून घ्यायची असेल, तर ते इथे येतात जुन्नरला आणि याचा अभ्यास करतात। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्नर ह्या प्रदेशामध्ये एकंदरीत त्याची समुद्रसपाटीपासून असलेली उंची आणि तिथला परिसर याचा संपूर्ण आढावा घेता, ज्याला आपण अंतराळ आकाश निरीक्षण, स्काय ऑब्झर्वेशन जे आपण म्हणतो, हे अतिशय चांगल्या प्रकारे होतं। आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट, हे का होतं तर जुन्नर इथे किंवा तिथल्या आसपासच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं इंडस्ट्रीयल पोल्युशन नसल्यामुळे आपल्याला अतिशय छान पद्धतीने आकाश निरीक्षण करता येतं। हा जो जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप आहे हा भारताच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो जुन्नरमध्ये आहे। ऐकूया छानसं गाणं। प्रश्न विचारलाय त्याचं एक आपले श्रोते आहेत, त्यांनी बरोबर उत्तर दिलं आहे। मला अजून श्रोत्यांकडनं उत्तर हवं आहे। प्रश्न सोपा आहे। ऐतिहासिक घटना शिवनेरीवर घडली, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म। याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी एक आणखीन महत्त्वाची घटना घडलेली आहे, ती कोणती हे आपल्याला सांगायचं आहे।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू.
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर. बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. टीआरएआय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलू.

श्रोते हो, प्रश्न विचारला होता मी आपल्याला आणि यानंतर आता जे गाणं ऐकवीन त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे, त्यामुळे अजूनही आपल्याकडे वेळ आहे. अशी कुठली ऐतिहासिक दुसरी घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर परंतु युनेस्कोचा वारसा स्थळ घोषित होण्याच्या आधीची, याच्यामध्ये एक अजून ऐतिहासिक घटना महाराष्ट्रासाठी महत्त्वाची शिवनेरीवरून झालेली आहे, ते आपल्याला सांगायचं आहे. इथल्या वन्यजीवांबद्दल बोलायचं झालं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की बिबट किंवा बिबळ्या हा याचा वावर इथे प्रचंड असतो आणि हा परिसर जो आहे हा बिबळ्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि पश्चिम घाटाचा काही भाग इकडे येतो, त्यामुळे युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेजचे बफर झोन्स इथे आहेत, त्यामुळे इथल्या वनजीवनाला संरक्षित केलं गेलेलंच आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या देवराया. देवराई म्हणजे आपल्याला माहितीच असेल की पिढ्यानपिढ्या जतन केलेली झाडं, अशा प्रकारच्या 2 ते 3 देवराया आपल्याला इथे पाहायला मिळतात, आपल्याला इथे अनुभवायला मिळतात. आणि त्याचबरोबर आता थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होईल तर काळू धबधबा आणि नाणेघाटचा रिव्हर्स वॉटरफॉल ज्याला आपण म्हणतो याची मजाही आपल्याला इकडे घेता येईल. कानाकोपऱ्यातून झरे आणि ओहोळ वाहत असतात आणि पावसाळ्यामध्ये प्रचंड धुकं आणि अतिशय निसर्गरम्य आणि डोळ्याचं पारणं फेडणारा हा परिसर होऊन जातो. ऐकूया हे गाणं आणि त्यानंतर मी तुम्हाला उत्तर देणार आहे आपल्या प्रश्नाचं आणि ती घटना व्यवस्थित दिनक्रमासह उलगडून सांगणार आहे. ती नेमकी घटना काय तोपर्यंत ऐका हे गाणं आणि विचार करत राहा.

नमस्कार, मी शंतनु मोघे. मस्त मधुर गाणी, संवादाची साखर पेरणी, कलाकारांची ग्रेट भेट घडवून आपला दिवस संगीतमय रंजक करणारी आकाशवाणी.

0: मुंबईची एफएम गोल्ड वाहिनी ऐकत रहा 100.1 MHz वर।
1: श्रोते हो, प्रश्न विचारला होता रंजक सफर मध्ये शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माव्यतिरिक्त दुसरी कुठली अशी ऐतिहासिक घटना घडली, याचं उत्तर आधी देतो आणि मग कोणी बरोबर उत्तर दिलं त्या आपल्या श्रोत्यांची नावंही मी आपल्याला सांगणार आहे। शिवनेरी किल्ला जर तुम्ही बघायला गेलात तर गडाचे 7 दरवाजे आहेत। त्या 7 दरवाजातून पुढे जाऊन ज्या वेळेला आपण अंबारखान्यावरनं पुढे चालत जाता वाटेत आपल्याला गंगासागर लागतो, म्हणजेच गंगासागर याचा अर्थ तिथे असलेली दोन पाण्याची टाकं ज्याला गंगा आणि यमुना अशी नावं दिलेली आहेत। गंगासागर आपल्या रायगडावरती आहे। तर ह्या गंगा यमुना पाण्याच्या टाकांमधूनच गडाला पाणी पुरवठा किंवा पिण्याचं आणि वापराचं पाणी जे आहे याची सोय तिथे केलेली आहे। आणि तिथनं पुढे गेल्यानंतर तुम्हाला शिवकुंज नावाची एक ऐतिहासिक वास्तू दिसते। तर ही वास्तू ऐतिहासिक का, कारण या ही वास्तू उभी राहिली ती घटनाच ऐतिहासिक आहे। कारण ही वास्तू उभं राहण्याचं कारण हे या प्रश्नाचं उत्तर आहे। ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला आणि यशवंतराव चव्हाणांना दिल्लीला बोलवण्यात आलं की महाराष्ट्र स्वतंत्र झाल्याची किंवा महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य झालं याची घोषणा तुम्ही कुठून करणार असं विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी थेट शिवनेरी किल्ल्याचं नाव घेतलं। ही ती ऐतिहासिक घटना आहे श्रोते हो, ज्या गडावरती महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान असलेल्या छत्रपतींचा जन्म झाला तिथूनच स्वतंत्र महाराष्ट्राची घोषणा करण्यात आली। 1960 साली ही स्थापना ज्या वेळेला महाराष्ट्र राज्याची झाली 1 मे 1960, त्यावेळी 25 एप्रिल ते 1 मे 1960 हा आठवडा जुन्नरकरांसाठी आणि सबंध महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण होता। 27 एप्रिल 1960 रोजी या शिवकुंज वास्तूची कोनशिला स्थापना करण्यात आली। त्यावेळी महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्यांच्या पाण्यानी भरलेले कुंभ आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख गडांवरची माती असे हे कलश इथे आणण्यात आले आणि त्यांचं पूजन करण्यात आलं। आणि यशवंतराव चव्हाण यांनी याच शिवनेरी किल्ल्यावरून स्वतंत्र महाराष्ट्राची घोषणा केली। म्हणजे जिथे परकीय जातातून जुलमातून मराठी जनतेला मुक्त करणाऱ्या स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींचा जन्म झाला तिथेच स्वतंत्र भारतातल्या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचाही जन्म झाला अशी ऐतिहासिक घटना। आणि ही ती शिवकुंज वास्तू, याचं बरोबर उत्तर फक्त दोन श्रोत्यांनी आपल्याला दिलेलं आहे। एक बबन नाईक आणि दुसरे गायत्री वैशंपायन आपल्या अगदी रेग्युलर श्रोते आहेत। त्यांचे मेसेजेस आणि फोन येत असतात FM गोल्डला, FM रेनबोलाही। तर हे दोन आपले श्रोते ज्यांनी बरोबर उत्तर दिलं, बाकीच्यांनी बरेच प्रयत्न केले। नक्कीच युनेस्को वारसास्थळांमध्ये शिवनेरीचा समावेश होणं ही महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक घटना आहेच, परंतु महाराष्ट्र राज्य स्थापनाची घटना ही त्याच्या आधीची महत्त्वाची ऐतिहासिक घोषणा आहे। कारण महाराष्ट्र राज्य स्थापन झालं आणि त्याचा संपूर्ण सोहळा हा या शिवनेरी किल्ल्यावरती करण्यात आला, ही ती ऐतिहासिक घटना आहे। ऐकूया यापुढचं हे छानसं गाणं।

आता वेळ आलेली आहे आपल्या आजच्या या कार्यक्रमातून आपला निरोप घ्यायची आणि रंजक सफरमध्ये शिवनेरी जुन्नरविषयी आपण जाणून घेतलं. आपण अशीच रंजक माहिती आपल्या पुढच्या आर्जेंकडनं आणि पुढच्या कार्यक्रमातही ऐकणार आहोत. तोपर्यंत हे छानसं गाणं.

0: them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
1: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे. चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अंबासमुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांवर हे 4 जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं. त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बससेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे. तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर डीसीजीए अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो

युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं डीसीजीएनं म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही डीजीसीएनं दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोलाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेतान्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हारो यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

अस्मिता वाहिनीबरोबरच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग गौड सारंग. त्यांनी तबल्याची साथ भूषण परचुरे यांची आणि सारंगीची संगती उस्ताद फारुक लतीफ खान यांनी केली आहे. विलंबित रचना तिलवाडा तालात बोल आहेत कजरा रे प्यारे तेरे नैना सलोने. द्रुतरचना एकतालात आहेत. बोल आहेत मन डे खबरे. आणि त्यानंतर तराना आपण ऐकणार आहात. नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांचं गायन राग गौड सारंग.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण स्वानंदी सडोलीकर यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग गौड सारंग आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही सूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुसून खायचं.
1: अच्छा.
3: आणि तसंच 5 रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यात साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 तुम्ही केल्या पाहिजे.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता.